तोट कथ कथ कथी कोटि कोट कोट दिंदा दे लिंदे थक पाहे जुगा जुगंतर खाहे खाहे हुक्मे हुक्म चलाए राह नानक बिगसा विप्रवाह साचा साहिब साच नाए

अंत ना जापै पारावार, अंत कारण केते बिल लाहे, ताके अंत ना पाए जाहे, एह अंत ना जाने कोहे, बहुता कहिए बहुता होहे, वड्डा साहेब उच्चा थाहूं, उचे ऊपर उच्चा नाहूं, एवड उच्चा होवै कोहे, तिस उचे कहो जाने सोहे, जेवड आप जाने आप आप, नानक नदरी करमी दात, बहुता कर्म लिखिया ना जाए, वड्डा दाता तिल ना तमाए, किते मंगे जोद अपार, कितिया गणत नहीं विचार, किते खप टुटे बेकार, किते लै लै मुकर पाहे, किते मूर्ख खाहे खाहे, कितिया दुख भुग सद मारे, भे दात तेरी दातार, बंद खलासी भाणे होए हो, राख ना सका कोए, जे को खाए के आखण पाहे, ओ जाने जितिया मुँह खाए, आपे जाने आपे दे आखे से भे कही के, जिसनु बख्शे सिवत सालाह, नानक पातशाही पातशाह, अमल गुण अमल वापार, अमल वापार ये अमल भंडार, अमल आवे अमल लै जाहे, अमल पाए अमला समाहे, अमल

हरे अपने दासी मिटे उदासी हर मंदर थित पाई आनंद विनोद सुमरो प्रभ साचा बिछड़ कब हो ना जाई सावड पागन सदा सुहागन राम नाम गुण चीने कौ नान करवै रंग राचे प्रेम महारस पीने